0: त्रिभंगी त्रिकामे
1: भंगी स्वरूपे सर्वंगी अनुपे
0: पुत्रे न सत्रे न मित्रे
1: न ताते न माते न